0: अल्प दरामध्ये
1: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
0: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
1: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
0: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
1: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
0: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
0: अधिक साठी संपर्क करा
1: केले शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
0: फोन नंबर 08312413777.
1: मोबाईल नंबर 8550877777.

0: वेणुधोणी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे भवतां भवतीनां च हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ॐ श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

गुड मॉर्निंग, तुम्ही घेऊन आहात वेणुभवनी 90.4 FM KLE कणसूरवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे शुक्रवार 9 ऑक्टोबर 2026 आणि सुरुवातीला आजचा सुविचार सांगते. मनात समाधान असेल तर साधे जीवनही सुंदर वाटते आणि मनात असमाधान असेल तर भरपूर काही असूनही कमीच वाटते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. भारतीय वायुसेनेने भारतीय बनावटीचे पहिले मेघ लढाऊ विमान हवाई दलाकडे सुपूर्द केले. दिवस होता आजचा. इटली भूस्खलन दुर्घटना झाली आणि मोठ्या भूस्खलनामुळे वांजूट धरणाच्या वरून लाट आली आणि किमान 2000 लोकांचं निधन झालं. भारतीय परराष्ट्र सेवा याची सुरुवात झाली तीही आजच्याच दिवशी. युनिव्हर्सल पोस्टल युनियन बर्नच्या कराराद्वारे तयार करण्यात आले तेही आजच. स्वीडिश वसाहतीत गुलामगिरी संपुष्टात आली तीही आजच्याच दिवशी. केपलरचा सुपरनोवा हा आकाशगंगेमध्ये पाहण्यात आलेला सर्वात अलीकडील सुपरनोवा आहे. प्राग खगोलीय घड्याळ याचा प्रथम उल्लेख करण्यात आला. दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. अमजद अली खान भारतीय सरोदवादक, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणारे प्रसिद्ध संगीतकार, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार प्राप्त, फुफुओका आशियाई संस्कृती पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. इमानुवेल देवेंदर भारतीय सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, नागरी हक्क कार्यकर्ते यांचाही जन्म आजचाच आहे. पंडित धर्मानंद कोसंबी भारतीय बौद्ध धर्माचे अभ्यासक यांचाही जन्म आजचाच. एम भक्त वत्सलम भारतीय राजकारणी यांचाही जन्म आजच्या दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसूर. भक्तिमय सकाळ.

श्रोतेहो, देवीची उपासना करताना आपण शक्तीची प्रार्थना करतो, पण खरी शक्ती आपल्या आतही असते. आई आपल्या मुलासाठी कितीही संकटांना सामोरी जाते ही तिची शक्ती. एखादा विद्यार्थी अपयशानंतर पुन्हा अभ्यास सुरू करतो ही त्याची शक्ती. एखादा आजारी व्यक्ती आशा न सोडता उपचार घेत राहतो ही त्याची शक्ती. एखादी व्यक्ती दुःख असूनही दुसऱ्याला मदत करते ही शक्तीच असते. म्हणूनच शक्ती म्हणजे केवळ सामर्थ्य नव्हे, संकटात धैर्य राखणे म्हणजे शक्ती, चुकीनंतर स्वतःला सुधारणे म्हणजे शक्ती, दुसऱ्याला क्षमा करणे म्हणजे शक्ती, आणि स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवणे म्हणजे खरी शक्ती. आज स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आपल्याला वाटत असेल की एखादी गोष्ट खूप कठीण आहे, तर तिला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागा आणि एक एक पाऊल पुढे टाका. ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि स्वतःच्या प्रयत्नांवरही विश्वास ठेवा. प्रार्थना मनाला बळ देते, पण त्या बळाला कृतीची जोड दिली तर परिवर्तन घडते. हे होते आजचे आध्यात्मिक विचार, आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कनसू.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केल वेणुधोनी 90.4 एफ एमवरती तुम्ही ट्युनिन आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज आत्मविश्वास वाढेल. एखादे नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. मात्र घाई न करता नियोजनपूर्वक पुढे जा. वृषभ रास. आर्थिक बाबतीत स्थिरता राखण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी प्रेमाने संवाद साधा. मिथुन रास. नवीन कल्पना आणि संपर्कातून फायदा होऊ शकतो. कामातील एखादी महत्वाची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. कर्क रास. कुटुंबाशी संबंधित एखादी गोष्ट मनाला आनंद देईल. भावनिक निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा शांतपणे विचार करा. सिंह रास. नेतृत्वाची संधी मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. यश मिळाले तरी नम्रता कायम ठेवा. कन्या रास. नियोजन आणि शिस्त यामुळे दिवस चांगला जाईल. अभ्यास किंवा कार्यकालीन कामात एकाग्रता वाढेल. आरोग्यासाठी विश्रांती घ्या. या होत्या सहा राशी. आणि आता आणखीन एक छानसं भक्ती गीत ऐकत्र. वेणुधोनी 90.4 FM KLE गणेश भक्तिमय.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 रेषा ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखा. एखादा गैरसमज शांतपणे दूर करण्याची संधी मिळेल. सहकार्याची भावना ठेवा. वृश्चिक रास, तुमची जिद्द वाढेल. कठीण परिस्थितीतही हार न मानता प्रयत्न सुरू ठेवा. रागावर नियंत्रण ठेवल्यास दिवस अधिक चांगला जाईल. धनुरास, नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल. एखादा प्रवास किंवा नवीन संपर्क उपयुक्त ठरू शकतो. मकर रास, कामातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. संयम आणि सातत्याने काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. ज्येष्ठांचा सल्ला घ्या. कुंभ रास, नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळेल. सामाजिक किंवा सेवाभावी कामातून मनाला समाधान मिळू शकेल. आणि शेवटची मीन रास, आज मन अधिक आध्यात्मिक राहील. प्रार्थना ध्यान किंवा भक्ती संगीतामुळे मानसिक शांतता मिळेल. जवळच्या व्यक्तीला भावनिक आधार द्या. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्ती.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहू. रवींद्र जैन, भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक, पद्मश्री यांची आज पुण्यतिथी. श्रीहरी, भारतीय अभिनेते यांची पुण्यतिथी आजच. कांशीराम, भारतीय वकील यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. नूतन पेंढारकर, भारतीय रंगभूमी अभिनेते यांची पुण्यतिथी आजच आहे. जयवंत पाठारे, भारतीय छायालेखक यांची पुण्यतिथी आजच. गोविंदराव टेंबे, भारतीय संगीतकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. विनायक ओक, भारतीय बाल वाग्मयकार यांची पुण्यतिथी आजच आहे. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. याचसोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा गणू धोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
1: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
1: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
2: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 0831-24-70-362 आणि 9448-99-8331.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 27 पुष्पौषधीची म्हणजेच रॉक वॉटर या बॅचफ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. या औषधाची गरज असणाऱ्या व्यक्तींचा बाणा असा असतो, मोडेन पण वाकणार नाही. हुकुमशाही वृत्ती, तत्वनिष्ठ, नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन, मानसिक लवचिकता अजिबात नाही, अशा स्वभाव वैशिष्ट्यांच्या या व्यक्ती असतात. डॉक्टर बॅचनी निवडलेल्या 38 औषधांपैकी इतर 37 औषधे फुलांपासून निर्माण केली आहेत आणि रॉक वॉटर हे एकच औषध मात्र पाषाण जलापासून निर्माण केलंय. रॉक वॉटर म्हणजे पाषाण जल, कठीण पाषाणात उगम झालेलं पाणी. म्हणूनच मोडेन पण वाकणार नाही अशा मनस्थितीच्या माणसांना या औषधीचा उपयोग होतो. अशा व्यक्ती नियमांचं काटेकोरपणानं पालन करतात, मग त्यासाठी कितीही त्रास सहन करावा लागू दे. हे आत्मसंयमन नव्हे, फार तर आत्मविजय म्हणता येईल. एखाद्या हुकुमशहासारखेच ते स्वतःलाही वागवतात, तत्वासाठीच जगतात. उदाहरणार्थ, मी गेल्या 20 चहा कॉफी घेतली नाही, गेले 15 मी फक्त फळे खाऊन आहे. कितीही त्रास झाला तरी रोज 4 पळून येण्याचा माझा नियम आहे. मी फक्त स्वतः तयार केलेलं अन्नच खातो, परान्न घेत नाही. तत्वासाठी तत्व, मग त्याचा स्वतःला किंवा इतरांना कितीही त्रास हो. पेप्टिक अल्सरने पीडित असलेला एक रुग्ण सांगत होता, माझे एक तत्व आहे, मी कधीही कर्ज घेत नाही. अगदी माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये होती, ऑपरेशनसाठी पैशाची गरज होती, पण म्हटलं काहीही होऊ दे, मी कर्ज काढणार नाही. शेवटी मुलांसाठी केलेली सोन्याची चेन विकली पण कर्ज नाही काढलं. खरं म्हणजे या गृहस्थाला प्रॉव्हिडंटवर कर्ज मिळालं असतं व पगारातून हप्ता जाऊन ते फेडताही आलं असतं. पण तत्व म्हणजे तत्व, मोडेन पण वाकणार नाही. आणि या तत्वाचं पालन करताना तो विसरला की बायकोचे प्राण वाचवणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. आता परान्न न घेणारी व्यक्ती एखाद्या अशा ठिकाणी गेली की जेथे अन्न तयार करता येणं शक्य नाही, तरीही तो आणि ती परान्न घेणार नाही. तरीही ती व्यक्ती परान्न घेणार नाही. तत्व म्हणजे तत्व. मग बरोबरच्या मंडळींना एकतर उपाशी राहू दे असं म्हणावं किंवा त्यासाठी त्रास घेऊन गॅस शिधा पाण्याची व्यवस्था करावी. परान्न घ्यायचं का नाही, तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा स्वतः तयार करून स्वच्छतेचं पालन करून अन्न खावं किंवा दुसऱ्याला त्रास देऊ नये हाही एक उद्देश असू शकेल. पण चांगलं अन्न जर मिळत असेल आणि परान्न न घेण्याच्या तत्वामुळं इतरांना अधिक त्रास होणार असेल तर ते न घेतलेलंच बरं नाही का? तर ते घेतलेलं बरं नाही का? शेवटी नियम आपल्यासाठी असतात. आपण तर परान्न घेतलेलंच बरं नाही का? शेवटी नियम आपल्यासाठी असतात, आपण त्या नियमांसाठी नसतो. चांगल्या वागणुकीतून एखादी गोष्ट करताना त्या प्रयत्नातून त्यासाठी कराव्या लागणाऱ्या आत्मसंयमनातून कर्तव्याच्या प्रेमाच्या अधिकाराच्या त्यागाच्या आविष्कारातून नियम निर्माण होतात, त्याचं आपण पालन करतो. नियम ही निर्मिती आहे, या गोष्टीचं कारण नव्हे. हे समजून घेतलं नाही तर त्या नियमांचे उद्देश धाब्यावर बसवले गेले तरी चालतील. हे समजून घेतलं नाही तर त्या नियमांचे उद्देश धाब्यावर बसवले गेले तरी चालतील, पण मी नियम मोडणार नाही अशी वेळ येते. अशा ठिकाणी वाकलं नाही तर मोडून पडावं लागतं. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती म्हणतात ना तसं. एक साधं उदाहरण घेऊया. आपण दिवसभराच्या वेळापत्रकानुसार ठरवतो की सकाळी 5 उठायचं, 5 ते 5:30 व्यायाम करायचा, नंतर थंड पाण्यानं स्नान, मग दूध प्यायचं इत्यादी. आरोग्यासाठी आपले दिवसभराचे कार्यक्रम योग्य प्रकारे झाले पाहिजेत म्हणून आपण स्वतःवर हे नियम घालून घेतो. पण आजारी असताना व्यायाम, थंड पाण्यानं स्नान, दुसऱ्याच्या घरी दूध वगैरे नसेल तरी त्यासाठी आग्रह धरणं हे मात्र चूकच ना. अशा वेळी तो नियम आपण शिथिल करावा ही गोष्टच या व्यक्तींच्या मनात येत नाही. स्वतःला किंवा इतरांना काहीही कितीही त्रास हो ते एखादी गोष्ट करणार म्हणजे करणार. क्षमाशीलपणा हा फक्त दुसऱ्याच्या बाबतीतच नव्हे तर कधी कधी स्वतःच्या बाबतीतही दाखवावा लागतो. किंबहुना स्वतःला क्षमा करणारा माणूसच वेळ प्रसंगी दुसऱ्याला क्षमा करू शकतो. ज्यांना रॉक वॉटर या औषधाची जरुरी नसते ते लोक कसे वागतात ते पहा. ते नियम पालन करतात, पण जीवनात एक सुसूत्रता यावी म्हणून ते तत्ववादी असतात, एखाद्या उच्च ध्येयासाठी तत्वांचं पालनही करीत असतात. पण जेव्हा एखादी अधिक चांगली गोष्ट तत्व त्यांना सांगितलं जातं किंवा त्यांच्या नजरेत येतं, तेव्हा स्वतःमध्ये स्वतःच्या तत्वपालनामध्ये आवश्यक तो बदल करण्यासाठी लागणारी लवचिकताही त्यांच्यामध्ये असते. अर्थात सकारण बदल करून नव्हे तर चांगल्यासाठीच आवश्यक तेथे बदल करीत ते उद्दिष्ट गाठतात. आणि म्हणूनच आपल्या वर्तनातून विचारातून त्यांनी निर्माण केलेले नियम लोक स्वतःवर घालून घेतात, त्यांना आपले गुरु मानतात. कारण नियम तत्व ही जीवनाच्या सुलभतेसाठीच असतात. आता आपण रॉक वॉटर या पुष्पौषधीची गरज असणाऱ्या काही रुग्णांच्या हकीकती पाहू. मनोहर, वय 25 वर्ष, तो सिगारेट दारू इतकंच नव्हे तर चहा कॉफी सुद्धा घेत नसे, चित्रपट पाहत नसे, कथा कादंबऱ्याही वाचत नसे, जेवणाच्या बाबतीतही उकडलेल्या पालेभाज्या, फळं, दूध, भाकरी इत्यादी आहारच घेत असे. ऑफिसवर वेळेला जायचं एवढंच नव्हे तर 5 मिनिट आधी. ऑफिसचं काम तो घरी आणून करीत नसे. लग्न होईपर्यंत हे सर्व ठीक होतं, पण लग्न झाल्यानंतर मात्र त्याची वागणूक ही एक समस्या झाली. फिरायला गेल्यानंतर पत्नीचा पाय मुरगळला तेव्हा रिक्षा न करणारा माणूस ऑफिसला जाताना मात्र 2-3 मिनिटांसाठीही रिक्षा करीत असे. चित्रपट, नाटक, कथा कादंबऱ्या हा त्याच्या दृष्टीनं मूर्खपणा होता. चविष्ट अन्नामुळे आरोग्याचा नाश होतो इत्यादी त्याची मते तो पत्नीवर लादत असे. त्यामुळे त्याचा विवाह ही एक समस्या झाली. त्याला झोप लागत नसे आणि ब्लड प्रेशरही वाढलं. तो खात असलेलं अन्नही त्याला पचेना. त्याला रॉक वॉटर आणि पत्नीवर नियम लादण्याच्या वृत्तीसाठी बीच हे औषध दिलं. 1 महिन्यानंतर त्याच्या तक्रारी आटोक्यात आल्या, तरीही औषधं चालूच ठेवली. 3 महिन्यानंतर मनोहर संपूर्ण बरा झाला. एवढंच नव्हे तर आता रजा घेऊन राजाराणी आपला खराखुरा हनीमून साजरा करायला जाणार आहेत. टीव्हीवरील ब्रह्मचारी हा मनोहरनं पाहिलेला पहिला चित्रपट, असं त्याची पत्नी हसत हसत सांगत होती. आता मनोहर जीवनाचा उपभोग घेऊ शकेल. आत्यंतिक नियम पालनाच्या वृत्तीमुळे मनावरच नव्हे तर शरीरावरही वाईट परिणाम होतात. अशा व्यक्तींमध्ये नसलेली मानसिक लवचिकता आणून त्यांना जीवनाचा, आत्मसंयमनाचा आणि नियम पालनाचा खराखुरा आनंद मिळवून देण्याचं काम रॉक वॉटर हे औषध करतं. रॉक वॉटरची प्रमुख लक्षणं लक्षात घ्या. हुकुमशाही वृत्ती, अत्यंत तत्वनिष्ठ, काटेकोरपणे नियमांचं पालन, मानसिक लवचिकता नाही. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश

0: वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NIIC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: KLE डॉक्टर प्रभाकर कोरे आस्पत्रीय, KLE फर्टिलिटी सेंटर बेळगावी, स्टेट ऑफ द आर्ट IVF फैसिलिटी, ऑन द वे रिप्रोडक्टिव मेडिसिन, क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी, एंड्रोलॉजी, एंडोस्कोपी ಗಳಿಗೆ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ OPD, 3D ಲ್ಯಾಪ್ರೋಸ್ಕೋಪಿ ಹಾಗೂ ಹಿಸ್ಟ್ರೋಸ್ಕೋಪಿ. ಈ ಎಲ್ಲಾ ಸೇವೆಗಳ ಜೊತೆಗೆ ನುರಿತ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರ ತಂಡ KLE IVF ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ KLE ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್ ಬೆಳಗಾವಿ, OPD ನಂಬರ್ 97, ಶರಾವತಿ, ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್, KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312551530 ಮತ್ತು 08312473777, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.

0: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का। There is one name you can trust, KLE Fertility Center. With science, soul and sensitivity, जिंदगी को दो नई शुरुआत KLE IVF के साथ। आज ही विजिट करें KLE Fertility Center, OPD number 97, शरावती सेकेंड फ्लोर, KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेगावी। फोन नंबर 08312551530 एंड 247377, एक्सटेंशन 1530।
1: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो, हीच इच्छा.

वेणुपोळी 90.4 KLE कणसुवरती तुम्ही देऊन आहात आणि आजच्या स्वरशंकरमध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण यल्लाप्पा गाडेकर यांच्या आवाजातील गाणे ऐकणार आहोत. तबल्यावरती आहेत उत्तम सुतार आणि पखवाज आणि ताळाची साथ दिलेली आहे विनायक मुदगेकर आणि मारुती देसाई यांनी. जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 KLE कणसू.

स्वर झंकार, ज्यामध्ये आपण यल्लाप्पा गाडेकर यांच्या आवाजातील गाणी ऐकत होतो. उत्तम सुतार यांची तबल्यावरती साथ होती आणि पखवाजवरती विनायक मुदगेकर याची साथ होती. टाळावरती होते मारुती देसाई. आजचा कार्यक्रम कसा होता ते जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या.

बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूवरती तुम्ही ट्यून आहात आणि एका विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण एक सुंदर गाणी ऐकणार आहोत, ज्याचं निवेदन केलेलं आहे आशा रतनजी यांनी आणि किशोर काकडे, अनिल कुलकर्णी आणि मिनल मुदगेकर यांच्या आवाजात गायलेली गाणी आपण ऐकणार आहोत. बुक लवर्स क्लबचे हे मेंबर्स आहेत, तेव्हा जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.
1: नमस्कार. आयुष्यात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तशात त्या सिनेमालाही असतात. भावना एकच प्रीती, पण कधी खुशी कधी गम हा प्रकार असतो. 1960 ते 1985 पर्यंतचा सिनेमा आजही मनावर गारूड करतात. तेव्हा देह प्रदर्शन फारसं नव्हतं. हेमा मालिनीच्या भाषेत सांगायचं झालं तर दस फार अँड नो फर्दर. सेट, नृत्य, अभिनय, कथानक अशा अनेक गोष्टीमुळे सिनेमा खुलायचा. या सर्वावर कळस म्हणजे सिनेमातलं संगीत, सुरेल, शोभादायी, श्रवणीय संगीत. आशा भोसले म्हणतात त्याप्रमाणे ज्यात भाव असतो ते गीत, त्या गीतात सुरांचा, साथीचा, तालाचा लडीवाळ गोडवा भरला की संगीत. असा मिलाप झाला की सुरेल आवाजाचा मध मेजवानी देतो. सिनेमाला एक जास्तीचं आणि अतिशय सुरेख असं परिमाण मिळतं. 25 वर्षाची गाणी कोणत्या निकषावर निवडायची हा खरा प्रश्न होता. गाणी मोजकी हवी म्हणजे निवड सोपी होते. डायरी काढली, विषय मिळाला, दो पहलू दो रंग दो गीत, त्यानं म्हटलेलं तेच गाणं त्याच शब्दात किंवा भावना बदलल्यामुळे शब्द बदलून ती म्हणते. कधी भाव वेगळा, कधी मूड वेगळा, कधी सुखाचा सागर तर कधी दुःखाचा डोंगर, अशी गाणी खूप मिळाली. त्यातली 14 निवडली. निवेदनात आम्ही गाण्याबद्दल काहीही सांगणार नाहीये. गीतामधले भावच गीताबद्दल सांगून जातील. 5 नायक 5 नायिका, संगीतामुळे यश मिळालं असा एक नायक, एक नायिका, एक नायक कम गायक, तेव्हाचे काही उत्तम नायक नायिका यांच्याबद्दल काही सांगायचा प्रयत्न केलाय. आम्ही सारे हौशी कलाकार आहोत. मी आशा रतनजी, गणितासारखा रुक्ष समजला जाणारा विषय शिकवणारी शिक्षिका. मला गाणं येत नाही पण आवडतं. माहिती गोळा करायला, निवेदन लिहायला करायला मजा वाटते. मिलन मुदगेकर, आनंद कुलकर्णी आणि किशोर काकडे हे तिघेही कलावंत गाण्याच्या प्रेमात आहेत. या कार्यक्रमासाठी माहिती गोळा करताना मला रंजनाची म्हणजे लोक ग्रंथालयाची खूप मदत झाली. आपण सर्वांची उत्सुकता न ताणता कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. त्याच्या सगळ्याच चित्रपटातली गाणी आणि नृत्य वेगळ्या प्रकारची असायची, तीच त्याची खासियत. गाणं चांगलं असावं, नृत्य बेफाम व्हावं यासाठी तो झटायचा. संगीतकार, नृत्य दिग्दर्शक यांना सूचना करायच्या, त्यांना त्या पटायच्या, नवे आवडायच्या, कथा नावापुरती. रफी हा गायक देखील नायकाच्या मनात शिरलेला. दुंदावलेल्या आदा दुंदावलेल्या शब्दात अशा उभ्या करायचा की कहीं ना कहीं, कभी ना कभी, किसी ना किसी से दिल लगाना पडेगा अशी स्थिती व्हायची. पूर्वी भारतात म्हणे मदनोत्सव असायचा, याचे चित्रपटही तसेच. म्युझिक मॅनियक ही त्याची ओळख नर्गिसमुळे झाली. बरसातच्या सेटवर तो मेकअप रूममध्ये गेला तेव्हा ती रडत होती. त्यानं कारण विचारलं, ती म्हणाली आवाराची तयारी सुरू झाली आहे, मला काम करायचंय पण परवानगी मिळणार नाही. तो तिला म्हणाला तू जर तहे दिल से प्रार्थना केलीस देवाची तर नक्की परवानगी मिळेल, तूही करशील माझ्यासाठी प्रार्थना. हो नक्की, तो म्हणाला. मला जर आवारा मिळाला ना तर मी तुला चुंबन देईन, ती गमतीनं म्हणाली. 2 वर्षांनी तो हँडसम तरुण बनून सेटवर आला. तिला वाटलं आता हा नो वे म्हणत ती पळाली. तिला पळताना बघून त्याला आठवलं, हा तिच्या मागे धावला. नो वे, तू दुसरं काहीही माग, मी देते. डन, मला रेकॉर्ड प्लेयर हवाय. नर्गिसनं शूटिंग थांबवलं. अलिशान गाडीतून त्याला घेऊन ती फोर्टमध्ये गेली. त्याला हवा तसला प्लेयर 500 रुपयांना घेऊन दिला. रिदम हाऊसमधून त्याच्या आवडीच्या 20 रेकॉर्डही घेऊन दिल्या. तेव्हापासून त्यांची वेगळी संगीत आणि नृत्य साधना सुरू झाली. तो नृत्य शिकला नाही, ते त्याच्या रक्तातच आहे. राजहंस जसा मानस सरोवरात लीलया विहार करतो तसा तो संगीतात नृत्यात रमतो. कितीतरी गाणी त्याच्याच आग्रहानं लिहून आपल्या चित्रपटात आली आहेत. या उछलकूदवाल्याने काही अतिशय अलवार गाणी तितक्याच तरल भावमुद्रेने सादर केली आहेत. जंगली या चित्रपटातील एक गीत गात आहेत रफी आणि लता. हसरत जयपुरी यांच्या सुरेख शब्दांना सुरेल संगीत दिलंय शंकर आणि जयकिसन यांनी. सादर करीत आहोत एक भावपूर्ण गीत

काश्मीर की कली हा सायरावानूचा पहिला चित्रपट. ती दिसलीही निरागस उमलू पाहणारी कळी. काश्मीरचं सौंदर्य जसं निसर्गात तसं नायिकेतही. राजेंद्र कुमार बरोबरच्या पडद्यावरच्या तिच्या अफलातून प्रेमकथा बघायला आवडायचं. विनोदी चित्रपटातही अचूक टायमिंगमुळे ती छान दिसायची. ती सुंदर तर दिसतेच पण अभिनयही सुंदर करते हे दिसून यायचं. शागिर्द बनली तिची वेगळ्या

0: त्याची साडी शोभूनही दिसली. जंगली या चित्रपटासाठी तिनं लेखकाकडून उर्दूचे धडे घेतले. तिला त्या भूमिकेसाठी फिल्मफेअर अवॉर्डचं नॉमिनेशनही मिळालं. ती कथक आणि भरतनाट्यम शिकली. हिंदी चित्रपट सृष्टीतील हायएस्ट पेडच्या लिस्टमध्ये पोहोचली. 1976 पर्यंत तिनं प्रथितयश नायकांच्या बरोबर काम केलं. तिची खासियत म्हणजे ती भूतकाळात कधीही रमत नसे. तिच्या दृष्टीनं फक्त वर्तमान महत्वाचा. दिलीप कुमार हा तिच्या आईचा नायक, पण तिनं त्याच्याशी निकाह कबूल केला. मृत्यूशयेवरच्या मधुबालाची इच्छा कळल्यावर तिनं दिलीपला मधूच्या भेटीला नेलं. ही केवळ तीच करू शके. दिसायला नाजूक कुसुमादपी, पण वागायला वज्रादपी अशा सायरा बानूचं गाणं आपण नुकतं ऐकलं. त्याच काळातली आणखीन एक प्रसिद्ध नायिका म्हणजे आशा पारेख. बालकलाकार म्हणून सुरुवातीला तिनं सुरुवात केली. शम्मी कपूर बरोबरच्या दिल देके देखो मध्ये तिला स्टार बनवलं. ग्लॅमर गर्ल, एक्सलंट डान्सर, टॉमबॉय यासारख्या विशेषणांना फिट्ट बसणारी आशा पारेख. ती टॉमबॉय वाटायची, दिसायची, वागायची, सगळं काही. त्यातल्या वेगळेपणाचं आकर्षण प्रेक्षकांना पडायचं. तिनं गंभीर भूमिकाही सुरेख वाटवल्या. नृत्य निपुण असल्यानं ती क्लासिकल डान्सिंग बरोबर वेस्टर्न डान्सही तेवढ्याच जोमाने करायची. शॉर्ट टॉप आणि टाईट पॅन्टमधली आजा आजा म्हणणारी आशा पारेख भुरळ पाडायची. तिचा अनुनय, विनवणी, रुसवा, राग या सगळ्यांची मोहिनी वेगळी होती. जवळजवळ सगळ्या टॉप हिरो बरोबर तिनं काम केलं. उत्तम दिग्दर्शकांनी तिला पुन्हा पुन्हा आपल्या चित्रपटात घेतलं. तिच्या चरित्र भूमिकाही गाजल्या. आजच्या झिरो फिगरच्या जमान्यात आशा पारेखची फिगर घट्ट कपड्यांना शोभणारी नाही, पण आपण जाड्या दिसतो, पाठमोरा शॉट नको असलं काही तिच्या कॅमेरामनला, दिग्दर्शकाला आणि तिला स्वतःलाही वाटायचं नाही. तिथे आम्हा प्रेक्षकांची काय कथा. नो मेल को स्टार मेड एनी पासेस ॲट मी हे तिचं वाक्य तिच्याबद्दल खूप काही सांगून जातं. तिच्यासाठी डिग्निफाईड हे एकच विशेषण योग्य आहे. तिचं एक गीत जे लिहिलं आहे गुलशन बावरा यांनी, गात आहेत रफी आणि लता, संगीत आहे एस डी बर्मन यांचं. सादर करीत आहोत एक उडत्या चालीचं गीत.
1: जियाओ जियाओ जिया कुछ बोल दो, अरे ओ दिल का पर्दा खोल दो. आहा, जब प्यार किसी से होता है तो दर्द सा दिल में होता है. तुम एक हसीन हो लाखों में, भला पाके तुम्हें कोई खोता है. जियाओ जियाओ जिया कुछ बोल दो, नजरों से कितने तीर चले हो चलने

मिस्ट्री गर्ल अशी ओळख असलेली साधना ही गोल्डन एज मधली सुरेख अभिनय करणारी संपन्न गुणी अभिनेत्री. 4 दशकं तिनं गाजवली. 30 सिनेमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. वह कौन थी आणि मेरा साया या 2 चित्रपटात तिनं इतका सुंदर अभिनय केलाय की ही का ती असा प्रश्न प्रेक्षकांनाही पडावा. आर के नय्यर यांच्याबरोबर विवाह. 30 वर्षानंतर आर के यांचं निधन झालं. साधना एकटी राहू लागली. कॅन्सर ग्रस्त असूनही तिनं हा एकटेपणा स्वीकारला. हायपरथायरॉइडिझममुळे तिच्या डोळ्यावर परिणाम झाला आणि सौंदर्य संपलं. तरीही ती एकटीच राहिली. मोठं कपाळ, थोडं कमी वाटावं म्हणून तिनं ऑड्री हेबर्नची हेअरस्टाईल कॉपी केली आणि ती साधना कट या नावानं प्रसिद्ध झाली. तिच्यासारख्या हसऱ्या खोडकर ग्लॅमरस तरुणीला ती शोभूनही दिसली. त्यावेळी टाईट चुडीदार, लांब कुर्ती, पायात चढाव आणि साधना कट ही फॅशन सर्रास वापरली जायची. कॉलेज तरुणी सोडा, पण अभिनेत्री देखील आपली फिगर स्लिम अँड ट्रिम आहे अशा गोड गैरसमजाने तशा पोशाख करायच्या. खरं तर प्रेक्षकांच्या डोळ्यावर अन्याय करायच्या. साधना भूत म्हणून परफेक्ट वाटायची. हातात मेणबत्ती धरून ताटच्या ताट चालणं, स्मशानाचा दरवाजा कर्र आवाज करत उघडला जाणं, भूतांना आत पाऊल टाकला की दरवाजा बंद होणं, पाठमोरी साधना पुढे पुढे जात राहणं, हे सगळं पाहताना भीती वाटायची. भूत सुंदर असतं असं मात्र वाटायचं. एक खरं, भूताची पावलं उलटी आहेत का हे पाहण्यासाठी सिनेमा 3 वेळा पाहिला, पण पायघोळ साडीमुळे पावलं नाही दिसले. साधनानं साकारलेल्या भूताची भीती मात्र वाटली. याच भूतानं सुरेख साडी नेसून आंबाड्यावर गजरा माळून तेरा मेरा प्यार अमर हे अजरामर गीतही म्हटलं. अभिन जाओ छोडकर हे आजवरचं सर्वात रोमॅन्टिक गीत. एक बूत बनाऊंगा मधली केमिस्ट्री अफलातून. कॅमेरामन तिच्यावर खुश, कारण कोणत्याही अँगलनं ती सुरेखच दिसायची. साधना तशी धीट, पण एकदा ती जॉय मुखर्जीला घाबरून लपून बसली होती, खरं नाही ना वाटत. चित्रपट शशिधर मुखर्जींचा, 18 वर्षांचा त्यांचा मुलगा नायक. कोणतीही प्रथितयश नायिका त्याच्यावर काम करायला तयार नाही. डायरेक्टर आर के नय्यर. साधनाची वर्णी लागली. सेटवर जॉय खूप घमेंडीनं वागायचा. दोघांचं अगदी क्षुल्लक कारणावरून भांडण झालं आणि ते विकोपाला गेलं. एकदा मिटवलं सगळ्यांनी मिळून, दोघं शॉटसाठी सेटवर आले. शॉट तरी कसला, दोघांनी एकमेकाच्या थोबाडीत वाजवायची. साधनानं सगळा राग जॉयच्या थोबाडीत देऊन त्याच्या गालावर उठवला खरा, पण नंतर ती घाबरली, कारण जॉय बलदंड. त्याला घाबरून मेकअप रूममध्ये जाऊन बसली. दार उघडायला तयार नाही. शेवटी पुन्हा आरकेची मध्यस्थी उपयोगी पडली. जॉय खदखदत होता. सगळा वचपा काढायचा म्हणून वाट बघत होता. तिनं दार उघडलं. त्यानं तिला पाहिलं. रडून लाल झालेला चेहरा, सुजलेले डोळे, थरथरणारी काया, अंगोपांगावर दाटलेली भीती. तोच शर्मिंदा झाला. स्त्री दाक्षिण्य उफाळून आलं. त्यानं मारण्याचा नुसता अभिनय केला. मेरे मेहबूब हा तिचा अत्यंत गाजलेला सिनेमा. ती आणि राजेंद्र कुमार आम्हाला तेव्हाही कॉलेजचे तरुण तरुणी वाटले खरे. दोघांची टक्कर होते, पुस्तकं खाली पडतात, दोघं एकदमच खाली वागतात. बुरख्यातून तिचे नशिले डोळे तेवढेच त्याला दिसतात आणि हे येडं धाडकन तिच्या प्रेमातच पडतं. माईक समोर उभ्या राहिल्याबरोबर सुरू, मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम. एकदम मोहब्बत आणि कसम पण. एकदा ऐकून तिचं गाणं पाठ होतं आणि नंतर तो वाकया आपल्या मैत्रिणींना सांगताना सगळंच्या सगळं गाणं ती म्हणून दाखवते. हा महिमा प्रीतीचा का तिच्या हुशारीचा हा प्रश्न आम्हाला कधी पडलाच नाही. संगीत नौशाद, शब्द शकील बदायूनी, स्वर लता आणि रफी. सादर करीत आहोत एक प्रीतिगीत.

आत्मनिष्ठ, आत्मकेंद्री, आत्मानंदी असा शोमन एकच, राज कपूर. 1988 राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता. नाव पुकारलं गेलं, सारा प्रेक्षक वर्ग आदरपूर्वक उभा राहिला. टाळ्यांचा गजर वाढत चालला. दम्याच्या त्रासाने हैराण झालेल्या राज कपूरला हतबलता आणि भावना विवशता यामुळे नीट उभंही राहता येईना. उठताना झालेल्या वेदनामुळे त्याला पाऊल उचलता सुद्धा येईना. राष्ट्रपती आसनावरून उठले, पायऱ्या उतरून खाली आले. राजच्या गळ्यात त्यांनी ते पदक घातलं. किंचित झुकलेली मान, चेहऱ्यावर आनंदाच्या सोबतीला दुखण्यापोटी आलेल्या कळीची वेदनामय विषण्णता यांचं प्रतिबिंब कॅमेऱ्यानं कैद केलं, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवलं. लोकांना दिसलं ते राज कपूरचा ट्रेडमार्क असणारं स्मितहास्य, काळजातल्या हसू डोळ्यात आणि ओठावरचा हसू चेहऱ्यावर. राज कपूरचं सिनेसृष्टीतलं जबरदस्त कर्तृत्व, त्याची प्रचंड कामगिरी, उत्कृष्ट निर्मिती आणि उत्तुंग यश यामुळे फक्त आदराची भावना निर्माण होते. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या शब्दात सांगायचं तर राज निर्माता आणि दिग्दर्शक या नात्याने कथेत बदल सुचवायचा, पण तो एखाद्या अतिशक्तिशाली इंजिनासारखा आहे आणि लेखकाच्या विचारांचे डबे तो लांब दूरवर व्यवस्थित पोचवेल ही खात्री लेखकाला असायची, त्यामुळे लेखक त्याचे म्हणणे ऐकत असत. राजला इतर कुठल्याही व्यक्तीबद्दल इंटरेस्ट असायचा तो केवळ त्यावेळी आरके बॅनर बरोबर असलेल्या त्या व्यक्तीच्या संबंधामुळे. एरवी राज फक्त स्वतःवर आणि स्वतःवरच प्रेम करायचा. तो पुढची पावलं ओळखण्यात माहीर होता. हटके असे विषय, आगळ्या समस्या धाडसानं आणि धिटाईनं हाताळायच्या हे त्याचं वैशिष्ट्य. राज केवळ भारतातच नव्हे तर परदेशात, विशेषतः रशियात अफाट लोकप्रिय होता. गर्दी जमवण्याचं, मौजमस्ती करण्याचं, इतरांना खाऊ पिऊ नव्हे पिऊ खाऊ घालायचं त्याला वेड होतं. आणि म्हणून आरकेमध्ये गणपती, दिवाळी, होळी हे सण अतिउत्साहानं साजरे व्हायचे. राजनं प्रथमच हिरोला विदूषके भूमीत दाखवलं. आधी आवारा, मग 400 बेस या दोन सिनेमात त्यानं पेश केलेली अदाकारी लाजवाब, मतलबी जगाच्या विरोधात एकट्या पडलेल्या जीवाची तगमग उलाघाल तो अत्यंत बोलक्या चेहऱ्याच्या मदतीनं एकही शब्द न उच्चारता ओठावर हसू आणि डोळ्यात आसू आणून सादर करीत असे. त्याची प्रचंड बोलकी देहबोली अत्यंत परिणामकारक असायची. दुल्हा दुल्हनमध्ये आपल्या प्रेमाची ग्वाही तो उत्कट शब्दात तर देतोच, पण चेहऱ्यावर कारुण्य, डोळ्यातली छटा, ओठाची दुमड, सगळंच इतकं ग्रेट की त्याच्या इतकं प्रेम ती स्वतःवर स्वतःच करू शकणार नाही हे प्रेक्षकांच्या नकळत लक्षात येतं. हा भाव लिहावा इंदिवर यांनी, संगीतबद्ध करावा कल्याणजी आनंदी यांनी, गळ्यातून उतरवावा लता आणि मुकेश यांनी. सादर करीत आहोत दुल्हा दुल्हन मधलं भाव भरलं गीत.

सुंदर निवेदनासोबत छानशी गाणी आपण ऐकलेली आहेत आणि निवेदन करत होते आशा रतनजी आणि गायलेली गाणी होती किशोर काकडे, अनिल कुलकर्णी आणि मीनल मुदगेकर यांच्या आवाजातील. कार्यक्रम खूपच सुंदर होता आणि या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकणारच आहोत. पण आजचा भाग कसा होता कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. बेळगाव मधील केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASA कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलेज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येथे।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केले कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।
2: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगाव अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल। तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे। NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या। काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा। तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या। NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध। सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत। मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in। अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस नेहरू नगर बेळगावी। फोन नंबर 08312444444 extension 4327।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।